0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। म्हणजे हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा म्हणजे हो, आस्वाद घेऊया।
1: ओम श्री गणेशाय नमः। आदरणीय गणेशप्रेमींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। गणेशोत्सवाच्या संदर्भात मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर्स आणि मराठी स्पीकिंग युनियन यांनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात मी निलेशाबाई विक्या तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मला तुमच्याशी एक अतिशय आनंदाचं व जिव्हाळ्याचं विषयावर बोलायचे आहे। गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि आधुनिकता यावर तुम्हाला फार माहिती देणार आहे। गणेशोत्सव आणि आपली संस्कृती। संस्कृती म्हणजे केवळ आपली भाषा किंवा सण नव्हे, तर आपण कसे जगतो, कोणती मूल्ये जगतो आणि पुढील पिढीला काय देतो, हे सर्व आपल्या संस्कृतीची भाग आहे। गणपती बाप्पाच्या रूपावरून आपल्याला जीवन जगण्याची महान मूल्ये शिकायला मिळतात। मोठे मस्तक नेहमी मोठा आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते। मोठे कान इतरांचे म्हणणे शांतपणे आणि संयम ऐकण्याची कला शिकवतात। छोटे डोळे सूक्ष्म नजर ठेवून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची संदेश देतात। उंदीर वाहन सामाजिक कोणत्याही घटकाला किंवा गोष्टी शुल्क समजू नये ही नम्रता शिकवतो। म्हणूनच गणपतीची पूजा म्हणजे केवळ मूर्तीची पूजा नाही, तर ज्ञान, संयम आणि समर्थता या मूल्यांचा स्वीकार करणे होय। गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली? शेकडो वर्षांपासून घरोघरी गणपतीची पूजा होत असे, पण हा उत्सव अर्थाने सार्वजनिक झाला तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांमुळे। त्यांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवा सुरू केला, कारण त्यांना लोकांना एकत्र आणायचे होते आणि समाजात एकजूट निर्माण करायची होती। तेव्हापासून हा उत्सव फक्त एका घराचा न राहता संपूर्ण समाजाचा सण बनला। मित्रांनो, हीच परंपरा आपण इथे मॉरिशसमध्येही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली आहे। समुद्रपलीकडे असूनही आपल्या पूर्वजांनी आपल्यासोबत ही संस्कृती इथवर आणली आणि आजही आपण ते तेवढ्याच निष्ठेने पुढे नेत आहोत। मॉरिशसमधल्या अनेक मराठी कुटुंबियांमध्ये घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतात, तर काही ठिकाणी सार्वजनिक मंडपांतूनही मोठ्या उत्साहात हा सण साजरा होता। मॉरिशसच्या कोणाकोपऱ्या वेगवेगळ्या संस्था या परंपरे ला जिवंत ठेवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात, भजने, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणतात।

0: महाराष्ट्रात अनिमो रिसर्च यांच्यामधले हे सांस्कृतिक नाते खरोखर विशेष आहे. दोन वेगवेगळे देश, दोन वेगवेगळे किनारे, पण एकच श्रद्धा आणि एकच भाषा आपल्याला जोडते. आजच्या आधुनिक काळात आपण हा सण कसा साजरा करतो? काळ बदलाला तशी उत्सव साजरा करण्याची पद्धती थोडी बदलली आहे. आज पर्यावरणाची काळजी घेत अनेक कुटुंब सोडूच्या मातीपासून बनवलेल्या एक फ्रेंडली गणेश मूर्ती आणतात, ज्यामुळे पाणी आणि समुद्र प्रदूषित होत नाही. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी कमी आवाजातले पण तितकेच आनंददायी कार्यक्रम आयोजित केले जातात. सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे आज आपण घरासोबत महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध मंडपांचे आणि मूर्तीचे थेट दर्शन घेऊ शकतो. व्हिडिओ कॉलवरून दूर असलेले नातेवाईकसुद्धा आरतीत सहभागी होऊ शकतात. यावरून आपल्याला हे शिकायला मिळते की परंपरा आणि आधुनिकता यांच्यात काही विरोध नाही. उलट जुन्या मुलांचा आदर राखत आपण नव्या रधानांचा आणि नव्या विचारांचा संयमपणे स्वीकार करू शकतो. नवीन पिढीची जबाबदारी. आजच्या तरुण पिढीने आपल्या मुलांशी जोडलेले राहून आधुनिक जगासोबत पुढे गेले पाहिजे. मराठी भाषेचा सराव ठेवणे, आरती भजने शिकणे, झाकरीसारख्या पारंपरिक कला जपणे आणि उत्साहामागील मूळ विचार समजून घेणे ही आपली जबाबदारी आहे. परंपरा जपणे म्हणजे बदलाला विरोध करणे नव्हे, तर आपल्या मुलांना घट्ट करून नव्या कलाकारकडे वाटचाल करणे होय. मित्रांनो, आपली मराठी भाषा, आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा या आपले खरी आलेख आहेत. ते कधी कधी विसरू नका, कारण एक जात जिनकं आपल्या मुलांशी घट्ट राहते तितकंच ते उंच वाजते. आपण जगात कुठेही असलो तरी आपली मूळ महाराष्ट्रात आणि आपल्या पूर्वजांचे संस्कृती रुजलेली आहेत आणि हीच गोष्ट आपल्याला अभिमानाने पुढे न्यायची आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचे भान ठेवून नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आणि नव्या विचारांनी हा सण अधिकाधिक सुंदर अर्थपूर्ण बनवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. गणपती बाप्पा आपल्याला एकत्र आणतात, प्रेम आणि माणुसकी शिकवतात आणि आनंद वाटायला शिकवतात. चला आपण सगळे मिळून ही सुंदर परंपरा पुढच्या पिढीपर्यंत तितक्याच श्रद्धेने पोहोचवूया. गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या. ऐकल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोतियानो नमस्कार, सुस्वागतम। मैं आशा करते कि आप ठीक हाथ मजे तहत एंड चुनी करता हाथ ऑन MBC रेडियो तर सिख होतीस मी त्यांच्या संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर सिखोने हमीशप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 2 वाजतापर्यंत। तरी सिखो शुभारंभ करूया आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने।

तर सिखो आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण ऐकूया. गणपती बाप्पा आले तुम्हा सगळ्यांसाठी वाजवित आहोत.

0: ताई तो माझा पप्पा आहे, मी नाही देणार.
1: तो पप्पा नाही दिला तर आपलं दुकान कसं चालेल? आपल्याला विकावाच लागेल तो पप्पा.
0: नाही ना ताई, मी नाही देणार.
1: मला माहितीये तो तुझा पप्पा आहे, पण आज जर आपण हा पप्पा दिला नाही तर आपलं घर कसं चालेल?

तर सीखो के संग नाही का पण अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सीखो 2 वाजता पर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर 7 ते 2 वाजता पर्यंत

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

सिकोया गाण्यानंतर शेवटचा गाणे असणार आजचा आपला संगीतमय कार्यक्रमाचा. आणि या शेवटचा गाण्यासहित्याच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार.

श्रोतनु, गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे काही दिवसात. सोमवारी बाप्पाचे आगमन होणार आहे, तेव्हा बाप्पाच्या स्वागतासाठी सगळीकडे जोरात तयारी चालू आहे, स्पेशली झाकरीची तालीम. तेव्हा या क्षणी श्रोतनु ऐकूया एक झाकरी गीत कविराज रामा यांच्या सुमधुर आवाजात.

श्रोतनु, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.